जाची जन नानक तिन पल जाती तेरे भगत तेरे भगत भंडार जी भरे बेअंत बेअंता तेरे भगत सलाहन तुत जी हर अनेक अनेक अनंता तेरे अनेक करे हर पूजा जी तप तापे जापे बेअंता तेरे अनेक पारे बो सिमरत शास्त्र जी कर क्रिया खत करम करंता से पग पले जन नानक जी जो बावे मेरे हर भगवंता तू आद पुर कपरम पर कता जी तू दुजे बद अवर ना कोई तू जुग जुग एको सदा सदा तू एको जी तू ने चल करता सोई तू आपे बावे सोई कवते जी तू आपे करे सो होई तू द आपे श्रेष्ठ सब उपाय जी तू द आपे सिर सब कोई जन नानक कुन कावे खते के जी जो सब से खा जानो ही आसा महला चौथा तू करता सचिया मैं दोसाई जो तू पावे सोई तिसी जो तू दे सोई हो पाई रहाओ सब तेरी तू सब नीति आया जिसनो कृपा करे ते नाम रतन पाया गुरमुख लादा मन मुख कवाया तू तो आप विछोड़िया आप मिलाया तू दरियो सब तुझ ही माए